सचेतर खंड सचे ब्रह्मण सचेतर आकार सचेतर करण सर्वसुचा सच्चा तेरा अमर सच्चा दीपान सच्चा तेरा हुकुम सच्चा फरमान सच्चा तेरा क्रम सच्चा निशान सच्चे तू दाखल करो सच्चे सप्तान सच्चे सब जो सच्ची तेरी सिर सच्चे साला सच्ची तेरी कुदर सच्चे पातशाह नानक सच ते आयन सच जो मर जावन सो काचन पर महल।